सच्चे त्रिकण सच्चे ब्राह्मण सच्चे त्रिल सच्चाकार सच्चे त्रिकर्णेश्वर विचार सच्चा त्रमण सच्चा दिवान सच्चा त्रौकम सच्चा प्रमाण सच्चा